सहज समावे, हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही, सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाया।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे, सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी, बिगसी अमृत बाणी, नानक सा तन।

जे प्रसाद सुख सहजे बसना, जे प्रसाद हस्त कर चले, जे प्रसाद संपूर्ण फले, जे प्रसाद परम गत पावे, जे प्रसाद सुख सह समावे, ऐसा प्रभ त्याग अवर कत लागो, गुरु प्रसाद नानक मन जागो।

आहे न मोरा, मोहे अनाथ निर्गुण गुण नाही, मैं आयो तुमरा तोरा रहाओ। बल बल बल बल चरण तुम्हारे, इहा उहा तुम्हारा जोरा, साध संग नान।

नाम तेरा है साचा सदा मैं मन पाणा, दुख गया सुख आए समाना, गावन सुरनर सुगड़ सुजाना, सुरनर सुगड़ सुजान गावे जो तेरे मन पावे, माया मोहे चेते नाही ऐला जन्म गवावे, एक मूड मुग्ध ना चेते मूले जो आया तिस जाना, नाम तेरा सदा साचा सोए मैं मन पाणा, तेरा वक्त सुहा